0: विकास और रोजगार पर ध्यान केंद्रित करते हुए महिलाओं के लिए कई योजनाओं की घोषणा। नई दिल्ली में आज से ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों की बैठक शुरू। उभरती सुरक्षा चुनौतियों पर चर्चा होगी। विदेश मंत्री डॉ एस जयशंकर मंगोलिया पहुंचे। मौसम विभाग ने आज असम और मेघालय में मूसलाधार वर्षा का रेड अलर्ट जारी किया। और फीफा विश्व कप में मिस्र ने न्यूजीलैंड को 3-1 से हरा कर विश्व कप में पहली जीत दर्ज की। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: ఆకాశవాణి హైదరాబాద్ కేంద్రం నిషిగంధ్ మరాఠీ కార్యక్రమం వింటారు.
0: ఆకాశవాణిచే హే హైదరాబాద్ కేంద్ర హే. मध्यम लहरी 406.5 meters अर्थात 738 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी हैदराबाद केंद्रावरून प्रसारित करीत आहोत आपला आवडता मराठी कार्यक्रम निशिगंध. श्रोते हो, आपणा सर्वांना सोनाली कुलकर्णीचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, मराठी साहित्य विश्व अनेक वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. कथा, कादंबरी, नाटक, ललितलेख अशा विविध प्रकारांमध्ये कविता हा साहित्याचा अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी प्रकार मानला जातो. अल्पशब्दात गहन आशय व्यक्त करण्याचं सामर्थ्य कवितेमध्ये असतं. मनातील भावना, विचार, अनुभव आणि जीवनाचे विविध रंग कविता सहजतेने उलगडून दाखवते. श्रोते हो, आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत साहित्य सरिता काव्यांगण या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर प्रताप पाटील यांचं कविता वाचन. ऐकूयात तर.
2: मोगरा एक साधस फूल पण त्याचा सुगंध मनाला निसर्गाशी जोडून ठेवतो. त्या अनुभूतीतून साकारलेली ही कविता मोगरा. मोगरा फुलला, मोहर बोलला, गंध उधळला, आसमंत सारा मधोष झाला. हळव्या झुळकीत सुरांचा मेळ, मन माझं लागलं गोड डोलायला. पांढऱ्या पाकळ्यात चांदण्यांची रेघ, सुगंधी क्षणांची गुंफली सेज. वेळेचे क्षणही खिशात जपले, मोगऱ्याच्या मस्तीत जग विसरले. हरवलेले गवसेल जेव्हा व्हाल आपण मुक्त, दररोजच्या जीवनात निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात. उन्हाची तीव्रता वाढली की अनेक झाडं कोमसतात, पण एक झाड मात्र त्याच उन्हात लाल रंगांची उधळण करत फुलतं, गुलमोहर. त्याच्या जीवनशिष्ट आधारित ही कविता गुलमोहर. तप्त उन्हात लाल गुलमोहर मोहरला, रंगांनी नभाले स्पर्शून गेला. उष्णतेच्या ज्वाला ते हसत उभा, मनाला देई तजेला आनंद नवा. मूक त्याचे बोलणे, शब्दाविना गाणे, पानाफुलात दडलेले ऋतूंचे तराने. ऐकू येते ते फक्त काहींना ज्यांच्या मनात असते निसर्गाची प्रार्थना. लाल पाकळ्यांच्या सरीमध्ये दडले आठवणींचे काही कोवळे धागे गुंतले. गुलमोहर सांगतो अलगत कानात, उन्हातही फुलावे, हसावे जीवनात, हसावे जीवनात. पाऊस आणि शहर यांचं नातं विलक्षण असतं. दिव्यांचा प्रकाश, ओले रस्ते आणि रिमझिम पाऊस या मिळून एक जिवंत चित्र तयार होतं. अशाच एका क्षणाचं शब्दचित्र रिमझिम पावसातील शहर. नेहमीची वेळ रात्रीची, संतपणे चालणारी रहदारी, आज मात्र सोबतीला आली रिमझिम पावसाची शाल दाटरी. काचेवरी थेंब मोत्यासम दिव्यांच्या रंगात नाहून गेले. लाल, निळे, पिवळे किरण पावसात सुंदर चित्र रंगू लागले. रहदारीच्या त्या दिव्यांनी उजळला प्रत्येक ओला क्षण. धावत्या शहराच्या कुशीत दिसला अद्भुत नजारा, स्वप्नवत दर्शन. थेंबांच्या पडद्या अडूनही सौंदर्याने भरला प्रत्येक श्वास. पावसाने आणि प्रकाशाने मिळून घडवला आज अविस्मरणीय सहवास, सहवास. जीवन हा एक प्रवास आहे, कधी शांत कधी वादळी. त्या प्रवासाचं रूपक मांडणारी ही कविता जीवन नौका. जीवन नौका ही अशी शांत पानावरून हळूहळू पुढे सरकत राहते. कधी तरंग उठतात, कधी वादळांचे हेलकावे बसतात, तर कधी भोवऱ्यासारखे वर्तुळे आपल्याला पुन्हा तिथेच आणून उभी करतात. जिथून सुरुवात झाली तेथे शेवट व्हावा असं अनेकदा आयुष्यात घडत राहतं, पण माणसाने मात्र ती वर्तुळे भेदायला हवीत. चाकुरीच्या काठांपलीकडे नवीन दिशा शोधायला हव्यात. वड्याचा प्रवाहासारखं मार्गक्रमण करत राहावं, तरच जीवन प्रवास सुंदर होतो. थांबलेल्या पाण्याला गंध येतो, वाहणाऱ्या पाण्याला मात्र समुद्राची ओढ असते. आपली जीवन नौका धैर्याच्या वल्ल्यांनी चालवत राहूया. तरंग येतील, वादळही येतील, पण पुढे जाण्याची जिद्द असेल तर हा भवसागरी एक सुंदर प्रवास बनून जाईल. पुढच्या कवितेचं नाव आहे समुद्राच्या काठी. समुद्राच्या काठी तो उभा निवांत, निळ्या लाटांशी करतो संवाद शांत. सूर्याच्या तिरक्या किरणात झळाळते वाळू, मन त्याचे हरवते विसरतो सारे जग. लाटांची सुरेल चाल जणू निसर्गाची गाणी, त्यातच गुंतले त्याचे हलकेसे भान. पायांशी येतात थंडगा स्पर्शून लाटा, उन्हाच्या तापात मिळतो गारवा नवा. स्वच्छ पाण्यात दिसे त्याचीच सावली, जणू स्वतःशीच बोलते ती नीरव कहाणी. क्षणभर थांबून घेतो.

तो आयुष्याचा श्वास, मनात दाटतो आनंदाचा नवा प्रकाश. एकदा तरी पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात सापडतो स्वतःला त्या शांत क्षणात. समुद्र, वारा आणि तो एक सुंदर संगम, हाच तर खरा आनंद, हाच जीवनाचा रंग. निळा रंग आहे सुंदर अथांग सागरासारखा, जग आहे सुंदर निसर्गाच्या सहवासासारखा. नकोशा आठवणींना निरोप देत सुंदर आठवणी जपण्याचा संदेश देणारी ही एक कविता, आठवणीचे ओझे. आपणही आपल्या आठवणींचे गाठोडे घेऊन जगत असतो. त्यात असतात काही गोड, काही कडू, काही सुखद, काही दुखद, काही हळुवार, काही जखमा करणाऱ्या. एवढे ओझे कायम वाहण्यापेक्षा आपण करावा निचरा, आपण करावा निचरा. नको असलेल्या आठवणींचा, नको असलेल्या आठवणींचा जाऊ द्या हा मंत्र जपत आपणही थोडे थोडे होऊ हलके. उरलेल्या साऱ्या आठवणी कप्प्या कप्प्यात छान रचून ठेवाव्या. जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा उघडावा एक कप्पा, मस्त रमावे, आठवणींच्या झुल्यात झुलावे. चहाचे घोट घेत घेत जीवन प्रवास होईल हलका, जेव्हा आठवणींचे ओझे होईल हलके हलके. एकटा या कवितेत समुद्राच्या दाटांबाबत वाहणारे विचार आणि मित्रांच्या सहवासाची ओढ व्यक्त केली आहे. एकटा आज तो एकटाच उभा किनाऱ्यावर, समुद्राच्या लाटात हरवलेले विचार भरभर. झाडांच्या सावलीतून येते हलकी थंड हवा, आकाश निळ, ढगांमध्ये लपलेला सूर्य नावा. आज आहे त्याचा वाढदिवस खास, पण शांततेतही जाणवते मित्रांचा श्वास. लाटांची गाणी, वाऱ्याची साथ, मातीचं सुगंध, निसर्ग सोबत. मन म्हणतं ही एकांतता जरी गहिरी, तरी मैत्रीची ओढ अजूनच दाट भारी, दाट भारी. मित्रांनो या, सारे या, समुद्र किनारी मस्ती रंगूया. हास्य खेळ आठवणींचा मेळ, आजचा दिवस करूया अविस्मरणीय खेळ, अविस्मरणीय खेळ. निसर्ग साक्षी हा आनंदाचा क्षण, मित्रांसोबतच पूर्ण होतं जीवन. आजचा दिवस आहे जगून घ्यायचा, मैत्रीच्या रंगात रंगून जायचा. फुलांच्या संवादातून मनशांती, असू आणि मैत्रीचं महत्व सांगणारी ही हलकी फुलकी रचना, नाव आहे फुलांची मैत्री थेरपी. संगीता म्हणाली हे बघा जरा, आणि टोपली तू उमलली सगळी फुलं हसरी. पिव म्हणालं मैत्री माझी व्हिटॅमिन डी सारखी भारी, दररोज घेतली तर मूड होतो झकास भारी. पांढरं अलगत कुजबुजलं शांत बसा जरा, बीपी वाढू नका, मी आहे ना इथे, टेन्शन जरा कमी करा. हिरवं पान डोळा मारत म्हणाल माझ्याकडे बघा दोन मिनिटं, मोबाईल बाजूला ठेवा थोडा क्षणभरच. ही फुलं म्हणजे साधी नाहीत हो, मैत्री, शांतता आणि निसर्गाची थोडी थेरपीच जणू. संगीता फोटो पाठवते तेव्हा ग्रुप येते जरा प्रसन्न हवा. कोणी भांडत असेल तरीही पिवळं म्हणतं अरे थांब रे बाबा, मैत्रीत अहो या फुलांसारखे शांत हिरव्या डोळ्यांना सुखावणारे, बीपीनं वाढवता एकमेकांना हसवणारे. जीवनातील काही जखमा दिसत नाहीत, पण त्या जखमा भरत असतात त्या प्रवासाची ही कविता उपचाराची वाट. मनाचा जखमा भरताना सरळ रस्ता नसतो कधी, वळणा वळणांनी चालत राहते जीवनाची शांत नदी. पुन्हा तिथेच येतो आपण, जुने दुःख जुनी कहाणी, पण प्रत्येक वेळी आतमध्ये असते नवी समज नवे पाणी. कालचे अश्रू तेच असतील, आठवणींची तीच किनार, फरक एवढाच मनामध्ये उगवलेला नवा आधार, नवा आधार. जखम भरते हळूहळू, वेदनेचा होतो अर्थ गहिरा. उपचार हा रेश नसून जीवनाचा असतो सरपित फेरा, सरपील फेरा. चालत राहा शांतपणे, मार्ग कधीच थांबत नाही. प्रत्येक वळण सांगत राहते तू बदलला नाहीस, हरवला नाहीस. ध्येय साध्य होणार, हार मानायची नाही, हार मानायची नाही. काही यश एका क्षणात मिळाल्यासारखं दिसतं, पण त्यामागे असते दीर्घ प्रतीक्षा, संयम आणि योग्य क्षण ओळखणारी नजर. अशाच एका अनुभवातून जमलेली ही कविता गरुड भरारी. गरुड भरारी, स्वप्न बघणं, आकाशाशी नातं जोडणं, वेळेच्या पावलांशी शांत चालत योग्य क्षणाची वाट पाहणं. प्रेम फक्त फोटो नसते, प्रेम फक्त फोटो नसते, ती असते संयमाची कहाणी. दिवसाच्या प्रतीक्षेतून उमललेली एक नजरेची जादुई निशाणी. आभाळ ढगांनी रेखाटली वाट, क्षितिजाने सोनेरी शाल पांघरली, तेवढ्यात मनोहरच्या नजरेत गरुडाची भरारी अलगत साकारली. क्षण बंदिस्त झाला कॅमेरात, पण कथा उरली मनामध्ये भारी. आज प्रत्यक्षाला मिळालं उत्तर, जन्मली एक सुंदर प्रेम यशाची. गरुड भरारी, गरुड भरारी. कधी कधी एखादी निर्जीव वस्तू देखील आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जाते. अशा एका साध्या बाकाच्या मनोगतातून उमललेली ही कविता, तो बाग, तो आहे साधापण देखना, तो आहे साधापण देखना, बनला आहे बांबूपासून. दररोज अनेक लोक येऊन बसतात, सुख दुःखाच्या गप्पा मारतात. आज मात्र कोणी फिरकले नाही, त्याला वाटले एकटे एकटे एकटे. मग त्याच्या मनात आले माझ्यासोबत आहे हिरवागार निसर्ग. सांगितले सारे मनातले, मुक्त झाला क्षणाधात, मुक्त झाला क्षणाधात. निसर्ग आहे विठू माऊली, तोच बाप, तोच माय, तोच सखा, तोच सखी. कधी वाटले एकटे, कधी वाटले एकटे, पडा घराबाहेर, शोधा जवळचा परिसर, रडा ओरडा, सारे मनातले बाहेर काढा. निसर्गाकडे आहे संयम भरपूर, आपणही व्हाल मुक्त, आपणही व्हाल मुक्त, मग आपल्याला ऐकू येईल त्याचं संगीत. पानांचे सहस, फुलांचं सुगंध दळवळेल, वाऱ्याचं होईल स्पर्श, व्हाल आपण आनंदी, दूर होईल आपला ताण, दूर होईल आपला ताण. निसर्गाचे नाळ सोडू नका, तोडू नका, तोडू नका. पुढची कविता आहे आयुष्य. प्रत्येक आयुष्य सोपे नसते, प्रत्येक आयुष्य सोपे नसते. कुणाच्या वाट्याला सुखाची सावली, कुणाच्या वाट्याला उन्हाची झराळी. निसर्गच आहे त्याचे घर, निसर्गच आहे त्याचं घर. आभाळ छप्पर, आभाळ छप्पर, झाडांच्या कुशीत उसावलेलं थकलेलं अंतर. झाडांच्या
कुशीत विसावलेले थकलेले अंतर, हाताशी थोडे अन्न, उद्याची नाही खात्री तरी जगण्याची त्याच्या मनात असे

0: ज्योत न्यारी, मनात असते ज्योत न्यारी. वृद्धत्वाच्या वाट्यावर शरीर झाले अशक्त, पण जगण्याच्या इच्छेपुढे संकटे ठरली क्षुद्र, संकटे ठरली शुद्र. रात्र काळोखी सोबतीला फक्त शांतता, तरी डोळ्यात जपलेली आशेची ज्योत अमरता, तरी डोळ्यात जपलेली आशेची ज्योत अमरता. पुढच्या कवीचं नाव आहे वेग. वेगाने वाहणार वारा, ढगांच्या गदीत हरवलेला, तुषार धरतीचा हाकेला, उतर देत पितो अखंड, धुक्याच्या पडद्या मागे धावलेले, आकाशही थांबू शकत नाही या वाऱ्याच्या धडपडीला, या वाऱ्याच्या धडपडीला. डोंगरही कधी कधी त्याच्यासमोर त्याच्या वेगासमोर नतमस्तक होतात, थांबण्याचा प्रयत्न करत पण अपयशी ठरतात. माझ्या मनात असाच एक वारा उधळतो, विचारांचा भावनांचा अविरत धावणारा, तोही थांबत नाही सहज, कारण निसर्गाच्या सानिध्यात मन अधिकच मोकळं होतं, बंद विसरून उडू लागतं आजूबाजूची सृष्टी. नदी झाड आकाश वारा, नदी झाड आकाश वारा सगळंच सांगतंय मला, थांबू नकोस पुढे चालत राहा, थांबू नकोस पुढे चालत राहा. जरी वादळ येतील तरी त्यातूनच जन्मेल नवजीवन, नवी दिशा, आणि तूही होशील अधिक सक्षम. या कवितांमधून व्यक्त झालेले भाव आपल्यापर्यंत पोहोचले असतील अशी अपेक्षा करतो.
1: आताच आपण साहित्य सरिता काव्यांगण या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर प्रताप पाटील यांचं कविता वाचन ऐकलं. निशिगंध मराठी कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकत आहात आकाशवाणी हैदराबाद केंद्रावरून. निशिगंध मराठी कार्यक्रमात ऐकूयात काही भावगीतं. सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरातील भारत आंबे यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत प्रभू.